0: Oejala la rehe, aapke waanste sin hallo. Zaterdag, Sanitjer, 19 september, ko Meervaarttheater mee. Ha, Amsterdamke Meervaarttheater mee. Ye jubjes concert hoene wale hai. The greatest voices of Bollywood. जिसमें आप लता मंगेशकर, आशा भोसले, मोहम्मद रफी, किशोर कुमार, माइक मुकेश, अरिजीत सिंह, कुमार सानू, अलका याग्निक, उदित नारायण, श्रेया घोषाल, सोनू निगम एंड नोग फेल मेर गाने वाले के गाने आप सुनेंगे. ला रहे हैं उजाला आपके वास्ते. द ग्रेटेस्ट वॉइसेस ऑफ बॉलीवुड. सैटरडे 19 सितंबर. टिकट गदाम. कुछ टिकट बाकी रह गए हैं. रंग 1 20 यूरो, रंग 2 15 यूरो. एंड हैव यू एन स्टासपास, दैन कॉस्ट योर कार्डचे मार 3,50 €. चेक ऑफ meervaart.nl. इनलोप vanaf 7 uur. Meervaart Theater mee. Zaterdag 19 september.
1: Wilt u uw woning in Amsterdam, Amstelveen of Almere professioneel verhuren? Expat Wonen helpt u graag bij het vinden van de beste huurder. Wij bespreken graag de mogelijkheden met u. Neem geheel vrijblijvend contact op via info@expatwonen.nl. Expat Wonen, gespecialiseerd in verhuur aan expats.